पारे कहिले बसे टोलाएर कहिले दंग पारे कहिले हेर्छे झ्याल बाटा कहिले भित्र पछे आखी भौरा पारे ल